0: सकाळ बीट्स
1: सकाळ बीट्स
0: सोमवार ते शुक्रवार
1: सकाळी 9 to 10 AM.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
1: नमस्कार श्रोत्यांनो, शेळीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. 9 वाजले आहेत त्या श्रोत्यांनो, आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत. तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्यासोबत, आजच्या हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. श्रोत्यांनो, आज सगळीकडे वातावरणात एक वेगळीच चाहूल आहे, कारण श्रोत्यांनो गणेशोत्सव अजून चालू आहे. तेव्हा अर्थातच या क्षणी एका गणेश गीताने कार्यक्रमाची सुरुवात करूया.

श्रोतनो आज हा आपला कार्यक्रम आहे खास आपल्या लाडक्या बाप्पासाठी, कारण गणेशोत्सव म्हणजे फक्त उत्सव नाही, तो आहे एक भक्तीचा, आनंदाचा, एकतेचा आणि आपल्या मातीशी जोडणाऱ्या संस्कृतीचा सोहळा। तेव्हा श्रोतनो या क्षणी काही भक्तिगीतांनी, काही गणेश गीतांनी कार्यक्रम चालू ठेवूया। आमची साथ देत राहा श्रीसोबत, सकाळ बीच कार्यक्रम चालू आहे।

सुजनु बाप्पा आले आहेत आता फक्त आरतीत नाही तर प्रत्येक हसण्यात प्रत्येक आनंदात आणि प्रत्येक मनात त्यांची उपस्थिती जाणू दे, दुःख दूर होऊ दे, सकारात्मकतेने घर भरून जाऊ दे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक दिवस सुंदर होऊ दे। गणपती बाप्पा मोरया, तेव्हा सुजनु आमची साथ देत राहा काही गणेश गीतांनी। कार्यक्रम रंगत आहे, या क्षणी ऐकूया नेक्स्ट गणेश गीत, याचा आस्वाद घ्या।

श्रोतनो या कार्यक्रमाची पुढची भेट म्हणजे जावेद अली यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं, घरत गणपती या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा स्वाद घ्या.

0: Sagar Beats.
1: Sombar te Shukravar.
0: Sagari 9 to 10 a.m.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
0: वेलकम बॅक श्रोतनु, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. श्रीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात मी परत एकदा तुमचे स्वागत करतो. श्रोतनु, मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे आणि या क्षणी ऐकूया मराठी अभिनेता स्वप्नील जोशी यांच्यावर चित्रित झालेलं गाणं. आज स्वप्नील जोशी यांचा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. नेक्स्ट गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया.

श्रोतनु मघाशी सांगितल्याप्रमाणे गणेशोत्सव चालू आहे, सगळीकडे बाप्पाचे धामधूम चालू आहे, तेव्हा श्रोतनु अशा या भक्तिमय वातावरणात झाकरी गीत अनिवार्य आहे, तेव्हा या क्षणी ऐकूया एक झाकरी गीत, याचा आस्वाद घ्या।

श्रोतनो वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे तेव्हा आमची साथ देत राहा. या क्षणी तुम्ही घरी आहात, बाहेर आहात, ट्रॅफिकमध्ये तुम्ही अडकलेले आहात, एनी वे यू आर, श्रोतनो ट्युनिंग करा, ट्रॅफिकची स्ट्रेस दूर करा, सकाळची ही स्ट्रेस दूर करा विथ द नेक्स्ट ट्रक. याच आस्वाद.

श्रोतनु पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.